ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रेडिओ तेरणामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत। रेडिओ तेरणाच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम चालू होत आहे, साहित्य सहवास। आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज रेडिओ तेरणाच्या या स्टेशनमध्ये आजपासून सुरुवात होत आहे। आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर उपस्थित आहेत, बाळ पाटील। नमस्कार बाळील।
4: नमस्कार।
3: रेडिओ तेरणाच्या या साहित्य सहवास उपक्रमामध्ये आपली ओपनिंग बॅट्समन या अर्थानं आज निवड होण्यात आम्हाला एक वेगळाच आनंद प्राप्त होत आहे। आपलं स्वागत रेडिओ तेरणामध्ये।
4: धन्यवाद।
3: आणि आपण ह्या गझल या क्षेत्राकडे जे वळलात, गझल या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रमामधून आपल्याला ऐकलं, आम्हाला ऐकण्याचा योग येतो जनतेला, तर मला एक आपल्याला हा प्रश्न विचारावा वाटतो की आपण या क्षेत्राकडे नेमकं कसं काय वळलात?
4: सुरुवातीला मी कॉलेज लाईफपासून कविता लिहायचो। माझा 2015 वेंदळा नावाचा गझल संग्रह कविता संग्रह प्रकाशित झाला। तो वाचल्यानंतर आपले ज्येष्ठ लेखक क्षमा पाटील यांनी ज्यावेळेस तो वाचला त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की बाळ, कितीतरी चांगल्या गझला झाल्या असत्या। आणि तेव्हा म्हणजे वृत्तबद्ध कविता होत्या त्या, तेव्हा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी मग हळूहळू, तसं सुरुवातीला मला थोडंफार माहीत होतं, परंतु त्यांनी सांगितल्यापासून प्रेरित होऊनच नंतर मी गझलेकडे वळलो।
3: बरं, वेंदळा हा आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे असं आपण सांगितलं, मी पण तो वाचलेला आहे, अतिशय सुंदर कविता होत्या त्यामध्ये। परंतु मला विचारायचा प्रश्न हा होता की कविता आणि गझल या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला, आणि गझलेकडे तुमचा जास्त ओढ त्याच्यानंतर जो झालेला आहे त्याचं मूळ कारण काय?
4: हां, कविता कवितेमध्ये वेगवेगळे, आता मुक्तछंद कविता असते, वृत्तबद्ध कविता असते, तिथं बंधन नसतं कवितेमध्ये। गझलेमध्ये आपण काय करतो, गझलेमध्ये जे 5 शेर असतात ती प्रत्येक दोन ओळीचा जो शेर असतो ती एक स्वतंत्र कविता असते, त्यामुळं गझलेच्या त्या एका शेरामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं। पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी जो अनुबंध असतो तो साधता आला पाहिजे, त्यातून एक उत्कृष्ट काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून ते वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते भावेल, ही जादू आहे खरी त्यामध्ये। आणि तसं मी करत गेलो आणि मला ते जमत गेलं, म्हणजे माझी त्याच्यावर मी एक दोन हे सुद्धा लिहिलं की गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले,
3: वा
4: गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले, वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले।
3: अरे वा वा, क्या बात।
4: अशा पद्धतीनं ते जमत गेलं आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला।
3: खूप चांगला प्रतिसाद आपल्या गझलांना लाभतो आहे आम्ही पाहत असतो। तर आजच्या या उपक्रमामध्ये आपण एक अतिशय सुंदर असे आपली रचना गझलेची सादर करावी।
4: बरं, सुरुवातीला एक मतला शेर घेतो। मतला असा पाहा की अळवीत नाही कोणी राग आता, अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता। अळवीत नाही कोणी राग आता माझी मलाच येते जागा आता हा बहर काळजाचा छाटला मी हा बहर काळजाचा छाटला मी आली फुलून माझी बाग आता नंतरचा शेर पाकी देवा तुझ्यावरी मी खुश आहे देवा तुझ्यावरी मी खुश आहे मागायचे तुला ते मागा आता मागायचे तुला ते मागा आता आणि एक गझल घेतो गझलेचा मतला असा आहे पाकी माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एकदावा
3: वा
4: नंतरचा शेर पहा की अस्थिविसर्जनाची केलीस फार घाई अस्थिविसर्जनाची केलीस फार घाई सारीच घे हवी तर ही जायदाद भावा सारीच घे हवी तर ही जायदाद भावा नंतरचा शेर पहा की अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर वंशातल्या दिव्याला थोडा उजेड दावा नंतरचा शेर पहा की नवथेच नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग पायामधील काटा डोळ्यात का सलावा त्यानंतरचा शेर पहा की या अंबरात येते ती चांदणी उशिरा काही तारका पहाटे पहाटे येतात या अंबरात येते ती चांदणी उशिरा झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा आणि ती शेवटचा शेर पहा की नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो आईस फार वाटे मी थोडका हसावा आईस फार वाटे मी थोडका हसावा
3: वा वा वा सुंदर बाळासाहेब आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा काय कल्पना आहे आत्म्यावर दावा ठोकण्याची कल्पना तुम्हाला सुचण्याचं काय कारण आहे का विशेष
4: शेवटी आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो आणि आत्मपरीक्षण देखील करत असतो आपण बाह्यविश्वासही मांडताना बाह्यविश्वातल्या गोष्टी तर आपण मांडतोच प्रश्नच नाही
3: बरोबर आहे आत्मपरीक्षण केल्याशिवाय आणि आत्मचिंतन केल्याशिवाय अशा पद्धतीच्या रचना या आपल्या लेखणीतून उतरणं तसं पाहायला गेलं तर कधी शक्य होऊ शकत नाही आपण आणखीन एक चांगली गजल सादर करावी
4: ठीक आहे त्याआधी एक मतला शेर घेतो संकल्पना जिन्याची मागास होत गेली संकल्पना जिन्याची मागास होत गेली नुसतीच माणसांची पैदास होत गेली
3: वा सुंदर
4: नुसतीच माणसांची पैदास होत गेली तोडून बंद सारे भुलला मऊपणावर तोडून बंद सारे भुलला मऊपणावर ती गाठ रेशमाची गळपास होत गेली आणि शेवटचा शेर की नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषयाची अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली तर आता एक गजल तुम्हाला आठवत असेल अखिल मराठवाडा ती अखिल भारतीय साहित्य संमेलनात ती गजल मी म्हटलेली तुमच्यासमोर सादर करतो आता म्हटलं असं आहे पहा की जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते कलियुग आले परवा कोणी म्हटले होते
3: वा वा वा
4: कलियुग आले परवा कोणी म्हटले होते नंतरचा शेर पहा की त्यांची आता इवली इवली घरटी झाली त्यांची आता इवली इवली घरटी झाली कोणे काळी गजबजलेले खटले होते कोणे काळी गजबजलेले खटले होते यानंतरचा शेर पहा की कोई धरण्याआधी कैऱ्या झडल्या साऱ्या कोई धरण्याआधी कैऱ्या झडल्या साऱ्या अवकाळीचे वादळ तेथे झटले होते वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले जाहिराती न्याहाळून वय घटले होते नंतरचा शेर काय पाहिजे लोकांनाही स्थळकाळाची महती कळली लोकांनाही स्थळकाळाची महती कळली शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते युवराज हा शेर पहा की ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते.
3: वा वा
4: वा. आणि हा शेवटचा शेर पहा. सांप्रत मीही पहिल्या वाणी बरळत नाही. सांप्रत मीही पहिल्या वाणी बरळत नाही. सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते. कलियुग आले परवा कोणी मटले होते.
3: अतिशय मर्मर बोट ठेवणारी ही रचना तुमची. सत्याचे कोणा
4: केव्हा कोणा
3: पटले होते. वा वा सुंदरच. आणि कोणे काळी गजबजलेले खटले होते. बाळासाहेब हा शेर आणि तुमची ही जी ओळ आहे ना,
4: ही
3: खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ओळ आहे. कारण आज आपण जी समाज व्यवस्था

0: त्यात एक मधला शेर घेतो, पाहून वासराला गाय व्हावे, पाहून वासराला गाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे, सोडून मौन द्यावे कातळाने, सोडून मौन द्यावे कातळाने, रडणेच मोकलोनी धाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे। आणि ह्या गजल पाहता गजलेचा मतला असा आहे की देणे बरेच मागे थकली जरी उधारी, देणे बरेच मागे थकली जरी उधारी, ही रोख ठोक आहे माझी इमानदारी। देणे बरेच मागे थकली जरी उधारी, हे रोखटे ही रोखटोक आहे माझी इमानदारी। त्यांच्या मनात असते, चोराच्या मनात, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, जडली कधीच नाही मजला तशी बिमारी। त्यानंतरचा शेर पहा, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, ही मोजण्यात त्यांची गेली हयात सारी। त्यानंतरचा शेर पहा की ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, माझ्याच या जीवाचा मी एक कारभारी। आणि हा शेवटचा शेर पहा की घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, ही रोखटोक आहे माझी इमानदारी,
1: माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी। बाळासाहेब या वाक्यावर काय बोलावं? म्हणजे असं वाटतं की हे प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे, कुठंतरी ही
0: निश्चितच निश्चित
1: आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे। बाळासाहेब आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात
0: हो,
1: आणि मग शासकीय सेवा करत असताना त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गजल सुचते कशी नेमकी?
0: खरं सांगायचं म्हणजे एक निसर्गदत्त गुण असतो हा, सुचतेच म्हणजे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे लिखाणाची, की ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस देखील कविता लिहायचो बरोबर, आणि त्यामुळं कुठंही असलो तरी आपला निसर्गदत्त गुण आपल्याला प्रवृत्त करत असतो एखादी गोष्ट, आणि आपण तर संवेदनशील मनाचे असतो, एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आघात झाला की एखादा आपला भिकारी जर दुखावला साधा तरी देखील, माझा अनुभव सांगतो तुम्हाला की किती स्वाभिमानी असतो तो भिकारी, पहा घेत नाही फेकलेला घासतो, घेत नाही फेकलेला घासतो, भूक त्याची खानदानी वाटते। त्याच्यामुळे सुचणं हे परिस्थितीजन्य आहे की आपल्या जे काही भलेपुरे अनुभव येतात, आपण आपलाच विचार, कवी मनाचा माणूस हा स्वतःचा विचार कधीच करत नसतो, त्यापेक्षा जास्त जगाचा भोवताली पाहत असतो, आणि नॅचरली मग ते निसर्गतःच येत राहत।
1: मग आपण बोलल्याप्रमाणे कविता आणि गझल म्हणजे दोन ओळीची एक कविताच होऊ शकते गझल, गझलमधल्या ज्या दोन ओळीचा एक शेर असतो तो एक स्वतंत्रपणे कविता होऊ शकते, इतक्या ताकदीच्या कविताच म्हणा, पाच पाच कविता किमान एका गझलेमध्ये आपण सादर करतात। जन देखे रवी तो देखे कवी असलेल्या या ओळी ऐकून जाणवतं की जे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीची पोहोच या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी एका गझलकाराचं मन जाऊ शकतं, त्या ठिकाणी गझलकाराचा एक विचार जाऊ शकतो, अशा पद्धतीचे खूप छान रचना आपण सादर करता। आणखीन एक रचना सुंदर अशी सादर करावी आपण,
0: फक्त फरक थोडा एवढाच आहे की शेर समजायला थोडं रसिक मन लागतं आमच्यासारखंच, म्हणजे एक दुःख सांगतो तुम्हाला आता उगाउगाने की शेर खूप चांगला असतो ॲक्च्युली खरं तर, परंतु समोरच्याला तो तितका पोहोचत नाही, हां ती त्यांचीसुद्धा चूक नसते, कविता जशी आपण सहजपणे बोलतो आणि सहज समोर, इथं शेरमध्ये दोन ओळीचा अनुबंध आता हेच पहा, अनुभवच घ्या। एक भावा मुक्ततेचा सोहळा, मीच माझा आवळावा हा गळा, आता हा शेर पहा, ही मधाची चव तुरटका लागते, ही मधाची चव तुरटका लागते।

0: की तिने नुकताच खाल्ला आवळा. परवाच किसडिका काहीतरी झाला. नेमक्या वर्मावरी बघ बोटते. पाहत आहे दोन ओळीतला अनुबंध पहा. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, वाटला नाही तसा तो आंधळा. आणि सोबती आयुष्यभर बगळेच की. आता बगळे कोण आहेत तुम्ही लक्षात घ्या. सोबती आयुष्यभर बगळेच की. नंतर मग ती पंधर पक्ष पंधरवाडा येतो, कुठं श्राद्ध येतो. सोबती आयुष्यभर बगळेच की, शेवटी नाराज झाला कावळा. नाहीच शिवला अखेर. तर हे कसं आहे, हा फरक आहे थोडा, की थोडं जरा बौद्धिक ताण देणारी असते गझल, परंतु तेवढ्या शब्दात जर त्यांना समजलं तर त्याच्यासारखा आनंद नसतो. तर गझल घेतो, आणखी एक हलकी फुलकी घेतो. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, परवा कळून आले तोही अशात गेला.
1: वा,
0: परवा कळून आले तोही अशात गेला. खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, बेकार काळ वाया बघवट बशात गेला. नंतरचा शेर पहा की दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, आलाप घेतला तो गवई घशात गेला. वा, आलाप घेतला तो गवई घशात गेला. आणि हा शेवटचा शेर पहा की सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा.
1: क्या बात, क्या बात.
0: सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला.
1: वा वा वा, छान बाळासाहेब. आपली एक एक रचना अशी कानामध्ये साठवून ठेवावी असं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब, मला एक आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की असा ऐकिवात आहे, बऱ्याच जण असं थट्टेमध्ये म्हणतात की कवी गझलकार जे असतात त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे बायका त्यांना खूप त्रास देतात, वेळ देत नाही, सारखं लिहितच बसते. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे?
0: पण आता आपण यासाठी थोडं गझलेच्या मुळाकडे गेलं पाहिजे की गझल कुठं कशी लिहिली गेली. की ज्यावेळेस इराणवर अरबी संस्कृती आली त्यावेळेस अरबांनी त्यांची भाषा वापरली अरबी. तिथली मूळची भाषा दुसरीच होती, पारसी होती. आणि पारसी आणि ह्याचं परत मिक्सचर होऊन ते गझल उर्दूमध्ये परत मग ते तिकडचे इकडे इंडियामध्ये आले. आणि त्यावेळी ते जे वातावरण होते त्यावेळेसच्या गझला वेगळ्याच होत्या. ती नका भाटाव, म्हणजे फक्त ते फक्त डोळेच दिसले तेवढ्यावरच गझल, असं काही प्रेमावरच्या होत्या, कुठं साखी वगैरे. परंतु जसजशी ही भारतात आली गझल आणि जसजशी ती रुळत गेली तसतसे सामाजिक त्याला जास्त पंख फुटले, सामाजिक आशयावरची गझल परत येऊ लागली, काही प्रेमावरची येऊ लागली. आणि असं काहीच नाही, कुठला कवी जरी असला तरी तो त्याच्या भावना त्याच्या पद्धतीनेच मांडत असतो. घरचे प्रॉब्लेम वगैरे प्रत्येकाचेच असतात, वैयक्तिक प्रॉब्लेम असो सामाजिक प्रॉब्लेम असो कुठलीही समस्या असो, कवी आपल्या कवितेतून आपल्या गझलेतून गझलकार मांडणारच, कथेतून कथाकार मांडणार. त्यामुळं गझलकारावरच असं हे नको, एवढंच आहे की जास्त ठळकपणे, जसं की हे यमक बसतं व्यवस्थित, ते अपील होतं आपल्याला, मनाला भावतं, त्यामुळं जास्त उठावून दिसतं गझलेमध्ये, असं होतं. त्यामुळं त्याचा परिणामकारकता त्याची जास्त असते, एवढाच फरक म्हणता येईल आपल्याला.
1: गझलेला असे वेगवेगळे आयाम प्राप्त
0: होते. आणि आता पहा, म्हणजे एवढे वेगळे आयाम असतात. पहा, आता एकच शेर तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून मी टाकला होता. ती पिवळी झाली होती मी भगवा झालो होतो, संपली. आणि मी खरंच सांगतो की म्हणजे बरेच जणांनी एक छोटी ही म्हणजे एक छोटी कादंबरी आहे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे दिले. एकाच प्रत्यक्ष भेट झाल्यावर म्हणजे बघा ना तिला हळद लागली आणि तुम्ही संन्यास घेतला. आता दुसरा आयाम मी त्यांना सांगितला की बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं, ती पिवळ्या रंगाच्या झेंड्याच्या पक्षात गेली होती आणि मी भगव्याच्या गेलो होतो. म्हणजे अर्थ काढायचे म्हटलं तर असे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात.
1: हेच तर वैशिष्ट्य आहे गझलेचं.
0: असे वेगवेगळे आयाम असतात आणि ते म्हणजे अनुभवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो. ॲक्च्युली
1: कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ आणि एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या अर्थाने ही खरी गझलेची ताकद आहे असं म्हणावं लागेल. तर अशाच एका वेगळ्या आयामाची एक शेवटची गझल आणखीन आपण एक सादर करावी.
0: चालतंय, त्याआधी एक परत मतला शेर घेतो, कारण आल्यापासून सगळं तुम्ही थोडं रोमॅन्टिक बी झालं पाहिजे ना.
1: इर्षा.
0: जरी स्वप्न होते खरे वाटते, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते.
1: वा वा वा, वाटणारच.
0: समोरून येता तिला पाहता, समोरून येता तिला पाहता, उगी का अरे बाप रे वाटते. आणि हा शेर पहा की तिची आवळ्यांची खरेदी जरी. आता लहान लहान मुलांना सांगायची गरज नाही आवळ्यांचा का खातास. तिची आवळ्यांची खरेदी जरी, हा जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते, तिची आवळ्यांची खरेदी जरी, मला दाविली गाजरे वाटते, मला दाविली गाजरे वाटते. वेशीत स्वागताला राव नाही, वेशीत स्वागताला राव नाही, उरले आता तसे हे गाव नाही, उरले आता तसे हे गाव नाही. दे कोठडी हवी तर काळ जाची, दे कोठडी हवी तर काळ जाची, मी प्रेमचोर आहे साव नाही, मी प्रेमचोर आहे साव नाही. नंतरचा शेर पहा की गेला बुढा स्मशानी एकदाचा, गेला बुढा स्मशानी एकदाचा, आता घरात कावा काव नाही, आता घरात कावा काव नाही. गेलीस दूर माये का अशी तू, गेलीस दूर माये का अशी तू, या लेकरास अजूनी नाव नाही, या लेकरास अजूनी नाव नाही. आणि शेवटचा शेर पहा की समजू नका गड्यांनो हारलो मी, समजू नका गड्यांनो हारलो मी, मी मांडला पटावर डाव नाही, मी मांडला पटावर डाव नाही.
1: सुंदर बाळासाहेब. उरले कुठे आता ते गाव नाही, चिंतन करण्यासारखा, विचार करण्यासारखा शेर आणि प्रत्येक ओळ. कारण आता गाव खरं पाहायला गेलं तर पूर्वीसारखं गाव राहिलंच नाही,
0: राहिलं नाही.
1: रेडिओ तेरणाच्या या व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, बाळ पाटील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर, ज्यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या, त्याच्याबद्दल बाळ पाटील रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले हार्दिक आभार,
0: धन्यवाद.
1: गझल ही जी जादू आहे, प्रत्येक दोन ओळीमध्ये जो अफाट असा अर्थ यामध्ये साठवलेला आहे आणि हा अर्थ आपण रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात. एका ठिकाणी असं म्हटलं जातं, एक गझलकार म्हणतो की गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. इतर कुठल्याही काव्यप्रकारापेक्षा गझल ह्या काव्यप्रकार हा अत्यंत ताकदीचा काव्यप्रकार, जो लोकांना अपील होतो, ज्याच्यामध्ये गोडी ओढी ही प्रचंड अशी असते. आणि त्या रेडिओ तेरणाच्या साहित्य सहवास या सदरामधील आजचं पहिलं पुष्प गुंफणारे आपले बाळ पाटील यांनी अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या. तुमचं बाळ पाटील आभार. आणि हा आजचा कार्यक्रम साहित्य सहवासचा संयोजक या नात्याने मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आत्ताच आपण सुप्रसिद्ध गझलकार बाळ पाटील यांना ऐकलत. साहित्य सहवासमध्ये ज्याप्रमाणे बाळ पाटलांनी आज त्यांचं सादरीकरण केलं, त्याच धर्तीवर आपण वेळोवेळी यापुढे देखील आपण भेटतच राहणार आहोत. आप सर्वांना वेगवेगळ्या साहित्यातील आयामांचा अनुभव आणि त्या साहित्य विश्वामध्ये घेऊन जाण्यासाठी मी सदैव आपल्यासोबत तत्पर असणार आहे. तोपर्यंत मी युवराज नळे आपला निरोप घेतो आणि आपण सर्वजण ऐकत रहा रेडिओ तेरणा.
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत आपल्या कृषी व्यवस्थापनामध्ये किंवा शेती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना अनेक विविध यांत्रिक बाबी आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून ज्या यांत्रिक भागाकडे बघत असू किंवा जे यंत्र आपल्या शेतीमध्ये कार्यरत आहे त्याचा उल्लेख करताना ट्रॅक्टरचा उल्लेख आपल्याला निश्चितपणे करावा लागतो. तर ट्रॅक्टरचा जो वापर आहे, ट्रॅक्टर आपल्या भागामध्ये जे बघतो आहोत की शेतीचा एक महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे, तरी या संदर्भामध्ये ट्रॅक्टर वापरतानाचं जे नियोजन करणं गरजेचं असतं किंवा ट्रॅक्टर कसा वापरला जाणं गरजेचं आहे, त्याची देखभाल दुरुस्ती करणं कशी गरजेची आहे, या संदर्भातील काही टिप्स आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, दीर्घकाळ ट्रॅक्टर व्यवस्थित चालण्यासाठी इंजिनची नियमित देखभाल, स्वच्छता आवश्यक आहे. ठराविक काळात योग्य व्यवस्थापन ठेवले तर इंजिनची कार्यक्षमताही आपण चांगली ठेवू शकतो. ट्रॅक्टर इंजिनची स्वच्छता करण्यापूर्वी बॅटरी डिस्कनेक्ट करणं महत्त्वाचं आहे. जर बॅटरी जोडलेली राहिली तर चुकीच्या हाताळणीमुळे विद्युत जोडणीचे नुकसान होऊ शकते. संवेदनशील विद्युत घटकांचे ओले होण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा या उद्देशासाठी तयार केलेल्या विशेष कव्हरनं झाकून घेणं गरजेचं आहे. इग्निशन प्रणाली वायरची जोडणी आणि इतर कोणतेही उघडे विद्युत भाग झाकून घ्यावेत. ब्रश किंवा हलक्या हवेचा वापर करून घाण, पाणी, गवताच्या काड्या किंवा इंजिनवर साचलेली धूळ आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे. इंजिनचे महत्त्वाचे भाग काळजीपूर्वक आपण तपासून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सावधगिरीने इंजिन स्वच्छ करण्यासाठी प्रेशर वॉशरचा वापर करावा, योग्य पद्धतीने स्वच्छता करावी. ट्रॅक्टर स्वच्छ करताना पाण्याचा प्रवाह थेट विद्युत घटक किंवा संवेदनशील भागाकडे जाणार नाही याची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे. इंजिन ब्लॉक, सिलेंडर हेड आणि बाह्य पृष्ठभागावर धूळ आणि ग्रीस जमा झाली असल्यास योग्य पद्धतीने त्याची स्वच्छता करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वंगण असलेल्या भागांसाठी योग्य डिग्रेसर वापरावा. उत्पादनावरील सूचनांनुसार डिग्रेसर लावावा. योग्य प्रकारे काजळी काढून घ्यावी. इंजिनाच्या पृष्ठभागावरील काजळी काढण्यासाठी ब्रश किंवा स्पंचा वापर आपण करणं खूप महत्त्वाचं आहे. डिग्रेसर लावल्यानंतर डिग्रेसरचे सर्व ट्रेस आणि उरलेली घाण आणि वंगण काढून टाकून इंजिन स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं आहे. सर्व पृष्ठभाग योग्य प्रकारे धुतले आहेत का याची खात्री आपण करून घेणं गरजेचं आहे. यासाठी सुद्धा आपण शेतकरी बांधवांनी बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. विजेच्या घटकांचा जास्त पाण्याशी संपर्क येणार नाही याची सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. स्वच्छ कापड किंवा टॉयल वापरून इंजिनमधील जोड, पाणी जमा होणारे भाग लक्षपूर्वक कोरडे करावेत. विद्युत घटक आणि कनेक्टर कोरडे असल्याची सुद्धा खात्री करून घ्यावी. इंजिनची स्वच्छता करताना सर्व भागाची तपासणी करावी. इंजिन स्वच्छ आणि कोरडे झाल्यानंतर प्रथम सकारात्मक लाल केबल आणि नंतर नकारात्मक काळी केबल जोडून बॅटरी पुन्हा जोडावी. केबल्स त्याच्या संबंधित टर्मिनल्सवर सुरक्षितपणे जोडले जाण्याची खात्री करून घ्यावी. आता ट्रॅक्टरचलित अवजारांचा वापर बघूयात. विविध ट्रॅक्टरचलित अवजारे बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा सुरक्षित आणि कार्यक्षमतेने वापर कसा करावा हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. ट्रॅक्टर आणि तुम्ही वापरत असलेल्या अवजारांबद्दल उत्पादकाची नियमावली अभ्यासून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक अवजार कसे कार्य करते आणि त्यासोबत कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ट्रॅक्टरला अवजारे जोडण्यापूर्वी प्रथम त्याची तपासणी करून घ्या, अवजाराचे भाग तपासून घ्या, त्यातून तेलाची गळती होणार नाही याची सुद्धा काळजी करून घ्या. ट्रॅक्टरच्या गुरुत्वाकर्षण केंद्राच्या खाली खेचण्याचा कोण ठेवण्यासाठी तुमचे अवजारे ड्रॉबरवर ठेवावीत. असंतुलित वजनामुळे तुमचा ट्रॅक्टर पलटण्याचा धोका याच्यामुळे टळू शकतो. योग्य पिन आणि क्लिपसह उपकरणे जोडावीत. चाके मोकळेपणाने फिरतील याची खात्री करण्यासाठी इम्प्लिमेंट जॅक स्टँडवर करावा. आता तुम्ही आवश्यकतेनुसार हायड्रोलिक होसेस किंवा पीटीओ शाफ्टसारखे कोणतेही कनेक्शन जोडू शकता. तुमच्याकडे तीन बिंदूंची अडचण असेल तर तुम्हाला ड्रॉ बार पुढे सरकावं लागेल आणि तुमच्या ट्रॅक्टरवरील पिन होल आणि ड्राफ्ट आर्मसह तुमच्या उपकरणातील हीच पॉइंट्स संरेखित करण्यासाठी तुमचा ट्रॅक्टर ठेवावा लागेल. आवश्यकतेनुसार बदल करावेत. ड्राफ्ट आर्म्स एकावेळी जोडण्यापूर्वी तुमचा ट्रॅक्टर बंद असल्याची खात्री करून घ्या. ट्रॅक्टर जोडलेल्या अवजारासह चालवण्यापूर्वी सर्व सुरक्षा क्लिप आणि पिन जागेवर असल्याची खात्री करून घ्या. पीटीओ अर्थात पॉवर टेक ऑफ तुमच्या ट्रॅक्टरच्या ड्राईव्ह हेडमधून पॉवर थेट तुमच्या संलग्नामध्ये हस्तांतरित करते यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे, कारण पीटीओ खूप वेगाने फिरते. गार्ड्स आणि शील्ड्स जागोजागी ठेवा आणि अवजार वापरण्यापूर्वी ते कार्यक्षम असल्याची तपासणी करून घ्या. हायड्रोलिक योग्यरित्या कार्य करत आहेत का याची सुद्धा खात्री करण्यासाठी नियमितपणे स्वच्छ मंगण घालणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणतीही गळती आढळल्यास यंत्रणा ताबडतोब बंद करा आणि समस्येचे त्वरित निराकरण करा. हॅरो डिस्क स्प्रेडर आणि रेक यासारखी साधने साधारणपणे ड्रॉबरच्या ट्रॅक्टरच्या मागे ओढून चालवली जातात. ही अवजारे अनेकदा तुमच्या ट्रॅक्टरपेक्षा रुंद असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत ट्रॅक्टर चालवताना त्याच्या रुंदीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर मंडळी ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये काही आणखी महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण जाणून घेऊयात. रेडिएटरवर प्रेशर वॉशर वापरणे टाळा. उच्च दाबाचे पाणी नाजूक रेडिएटरच्या पंखाला नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे थंड होण्याच्या समस्या उद्भवू शकतात. तीव्र रसायने इंजिनचे घटक आणि सील खराब करू शकतात. सौम्य डिटर्जंट किंवा विशेष इंजिन डिग्रेसर निवडणं गरजेचं आहे. इंजिन पूर्णपणे कोरडं करावं. ओलाव्यामुळे इंजिनच्या काही पार्टवर गंज येऊ शकतो, म्हणून स्वच्छता केल्यानंतर सर्व पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा करण्यासाठी वेळ द्यावा आणि इंजिन नियमितपणे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तर मंडळी, ह्या ज्या बाबी आता आपण पाहिलेल्या आहेत यानुसार आपला जो ट्रॅक्टर आहे, जो शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे, त्याची देखभाल दुरुस्ती आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल आणि त्याचा वापर अधिक प्रभावीपणे आपल्याला आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवनाचे विविध रंग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या संदर्भातील गीत आपण या ठिकाणी ऐकतोय. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार आहेत जयदेव आणि चित्रपट आहे हम दोनों.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत. गायक कलाकार अनुप घोषाल आणि चित्रपट आहे मासूम.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहेत उषा खन्ना आणि चित्रपट आहे आप तो ऐसे ना थे.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे शोर.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे अंदाज.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मन्नाडे. गीत आहे योगेश यांचं, संगीतकार आहेत सलील चौधरी आणि चित्रपट आहे आनंद.

आपकी कसम या चित्रपटातील हे गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन. हे गीत आपण ऐकतोय स्वर बहार या कार्यक्रमातून.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे सफर.

श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात कालापत्थर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील साहिर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या विषयी आपण आपली मतं नोंदवू शकता, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया पोहोचवू शकता, यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900। आपण स्वर बहार या कार्यक्रमात पुन्हा भेटणारच आहोत एका नव्या थीमसह। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

बिग स्टार शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आजचे आपले बिग स्टार आहेत जितेंद्र. अभिनेता म्हणून जितेंद्र यांची कारकीर्द 1960 ते 1990 पर्यंतची मानता येईल. त्यांची चित्रपटाकडे येण्याची कहाणी मोठी रंजक आहे. वडिलांच्या व्यवसायामुळे ते दागिन्यांच्या पुरवठ्यासाठी शूटिंगसाठी गेले असता व्ही शांताराम यांना त्यांच्या लुकमुळे ते आवडले आणि त्यांनी नवरंग फिल्मसाठी त्यांना साईन केलं. यानंतर गीत गाया पत्थरोने यामध्ये त्यांना दुसरी संधी मिळाली.

बिग स्टार शो तुम्ही ऐकताय आरजे प्रगतीसोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत जितेंद्र. 1967 मध्ये त्यांना फर्ज या चित्रपटाद्वारे मोठं व्यावसायिक यश मिळालं. फर्ज मधील त्यांचं मस्त बहारो का मैं आशिक हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं, ज्यामध्ये त्यांचा नृत्य प्रकार लोकप्रिय ठरला. त्यांचा टी शर्ट पांढरे शूज ट्रेडमार्क ठरला. यानंतर त्यांनी कंवर आणि हमजोली या चित्रपटांमध्ये गाण्यावर धमाल डान्स केला, त्यामुळं त्यांना जम्पिंग जॅक ही उपाधी मिळाली.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत जंपिंग जॅक जितेंद्र। जितेंद्र यांनी 200 अधिक चित्रपटात भूमिका केल्या, यातच त्यांची विशेष जोडी जमली ती श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत। या तिघांनी नंतर 80 दशकात धुमाकूळ घातला। संजोग मजाल हिम्मतवाला जस्टिस चौधरी मवाली तोहफा जानी दुश्मन या चित्रपटांना प्रचंड लोकप्रियता मिळाली। त्या काळामध्ये अमिताभ यांच्या चित्रपटांना तोडीस तोड म्हणून जितेंद्र यांच्या चित्रपटांकडे देखील पाहिलं जायचं।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आप ही माणसा आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत जम्पिंग जॅक जितेंद्र. अभिनेते जितेंद्र यांच्या नावे आणखी एक विक्रम म्हणजे दक्षिणेतील 80 अधिक चित्रपट हिंदीमध्ये पुन्हा निर्मित त्यांनी केले. यातील बहुतेक चित्रपट हे सुपरस्टार कृष्णा यांचे होते. यामध्ये प्रामुख्याने पाताल भैरवी, तोहफा, सिंहासन यांचा उल्लेख करावा लागेल. दक्षिणेचा मसाला हिंदीत आणताना त्यांनी कादर खान, शक्ती कपूर आणि अमजद खान यांची एक टीम बनवली होती.

बिग स्टार शो तुम्ही ऐकताय आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत जितेंद्र. ऍक्शन आणि मसाला पटांसोबत त्यांनी गुलजार यांच्यासोबत परिचय, किनारा, खुशबू यांसारखे संवेदनशील आणि हटके चित्रपट दिले. जयाप्रदा आणि श्रीदेवी या व्यतिरिक्त त्यांनी रेखा, मौसमी चॅटर्जी, हेमा मालिनी, सुलक्षणा पंडित यांच्यासोबतही काम केलं. परंतु अमिताभ यांच्यासोबत त्यांची जोडी कधीही जमली नाही. फक्त गहरी चाल या एकाच चित्रपटात ते एकत्र दिसले.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत जितेंद्र। अभिनेता जितेंद्र यांच्या सोबत आणखी एक जोडी, ती म्हणजे संगीतकार बप्पी लहरी आणि किशोरदा यांची। उडत्या सालींची गाणी, नैनो में सपना ते वाह वाह खेल यासारखी सर्वच गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली। त्या काळामध्ये अशी गीतं निर्माण करणं आणि ती गीतं जितेंद्र यांनी बखुबीने निभावली। यात सर्वात जास्त डबल रोल हे जितेंद्र यांच्याच वाट्याला आले, परंतु हे सर्वच रोल त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले।

बिग स्टार शो तुम्ही ऐकताय आरजी प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत जितेंद्र. जितेंद्र यांनी शोभा कपूर यांच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा तुषार कपूर हा अभिनेता आणि मुलगी एकता कपूर या प्रसिद्ध बालाजी टेलिफिल्म्सच्या सर्वे सर्व आहेत. जितेंद्र यांनी डान्सची प्रतिमाही खूपदा वेगळ्या भूमिका करून तोडून दाखवली. यामध्ये कैदी असेल, आशा असेल, कारवा आणि न्यू दिल्ली या चित्रपटातील पत्रकाराची केलेली भूमिका ही आजपर्यंतची विशेष भूमिका म्हणावी लागेल. यामुळेच जितेंद्र यांचा वेगळेपणा आपल्याला प्रभावित करतो.

बिग स्टार शो तुम्ही ऐकताय आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत जंपिंग जॅक जितेंद्र. जितेंद्र यांच्या नृत्य कौशल्य यांचे अनेकदा कौतुक केले जातं. त्यांचा अभिनय आणि त्यांच्या चित्रपट योगदानासाठी त्यांना 2003 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर 2006 मध्ये त्यांच्या योगदानाबद्दल चित्रगौरव या पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. जितेंद्र हे केवळ नृत्यच नाही, निर्मिती नाही, तर खऱ्या अर्थानं लोकांचे हिरो ठरले. त्यांच्यावर प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम केलं आणि ते आस्था गायक करत आहेत. एक नट या प्रतिमेपेक्षा जितेंद्र एक उत्तम व्यक्ती आणि आपलेसे वाटतात. म्हणूनच ते आहेत रेडिओ तेरणाचे आजचे बिग स्टार.

आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटणार आहोत नवीन एपिसोड मध्ये नवीन बिग स्टार सोबत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: ओए!

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
3: नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रेडिओ तेरणामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत। रेडिओ तेरणाच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम चालू होत आहे, साहित्य सहवास। आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज रेडिओ तेरणाच्या या स्टेशनमध्ये आजपासून सुरुवात होत आहे। आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर उपस्थित आहेत, बाळ पाटील। नमस्कार बाळ।
4: नमस्कार।
3: रेडिओ तेरणाच्या या साहित्य सहवास उपक्रमामध्ये आपली ओपनिंग बॅट्समन या अर्थानं आज निवड होण्यात आम्हाला एक वेगळाच आनंद प्राप्त होत आहे। आपलं स्वागत रेडिओ तेरणामध्ये।
4: धन्यवाद।
3: आणि आपण ह्या गझल या क्षेत्राकडे जे वळलात, गझल या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रमामधून आपल्याला ऐकलं, आम्हाला ऐकण्याचा योग येतो जनतेला, तर मला एक आपल्याला हा प्रश्न विचारू वाटतो की आपण या क्षेत्राकडे नेमकं कसं काय वळलात?
4: सुरुवातीला मी कॉलेज लाईफपासून कविता लिहायचो। माझा 2015 वेंदळा नावाचा गझल संग्रह, कविता संग्रह प्रकाशित झाला। तो वाचल्यानंतर आपले ज्येष्ठ लेखक क्षमा पाटील यांनी ज्यावेळेस तो वाचला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाळ, कितीतरी चांगल्या गझला झाल्या असत्या। आणि तेव्हा म्हणजे वृत्तबद्ध कविता होत्या त्या, तेव्हा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी मग हळूहळू, तसं सुरुवातीला मला थोडंफार माहीत होतं, परंतु त्यांनी सांगितल्यापासून प्रेरित होऊनच नंतर मी गझलेकडे वळलो।
3: बरं, वेंदळा हा आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे असं आपण सांगितलं, आम्ही पण तो वाचलेला आहे, अतिशय सुंदर कविता होत्या त्यामध्ये। परंतु मला विचारायचा प्रश्न हा होता की कविता आणि गझल या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला, आणि गझलेकडे तुमचं जास्त ओढ त्याच्यानंतर जो झालेला आहे त्याचं मूळ कारण काय?
4: हां, कविता कवितेमध्ये वेगवेगळे, आता मुक्तछंद कविता असते, वृत्तबद्ध कविता असते, तिथं बंधन नसतं कवितेमध्ये। गझलेमध्ये आपण काय करतो, गझलेमध्ये जे 5 शेर असतात ती प्रत्येक दोन ओळीचा जो शेर असतो ते एक स्वतंत्र कविता असते। त्यामुळं गझलेच्या त्या एका शेरामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं। पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी जो अनुबंध असतो तो साधता आला पाहिजे, त्यातून एक उत्कृष्ट काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून ते वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते भावेल, ही जादू आहे खरी त्यामध्ये। आणि तसं मी करत गेलो आणि मला ते जमत गेलं, म्हणजे माझी त्याच्यावर मी एक दोन हे सुद्धा लिहिलं की गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले,
3: वा
4: गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले, वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले।
3: अरे वा वा, क्या बात।
4: अशा पद्धतीनं ते जमत गेलं आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला।
3: खूप चांगला प्रतिसाद आपल्या गझलांना लाभतोय आम्ही पाहत असतो। तर आजच्या या उपक्रमामध्ये आपण एक अतिशय सुंदर अशी आपली रचना गझलेची सादर करावी।
4: बरं, सुरुवातीला एक मतला शेर घेतो। मतला असा आहे पहा की अळवीत नाही कोणी राग आता, अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता। अळवीत नाही कोणी राग आता माझी मलाच येते जागा आता हा बहर काळजाचा छाटला मी हा बहर काळजाचा छाटला मी आली फुलून माझी बाग आता नंतरचा शेर पहा की देवा तुझ्यावरी मी खुश आहे देवा तुझ्यावरी मी खुश आहे मागायचे तुला ते माग आता मागायचे तुला ते माग आता आणि एक गझल घेतो गझलेचा मतला असा आहे पहा की माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा
3: वा
4: नंतरचा शेर पहा की अस्थि विसर्जनाची केलीस फार घाई अस्थि विसर्जनाची केलीस फार घाई सारीच घे हवी तर ही जायदाद भावा सारीच घे हवी तर ही जायदाद भावा नंतरचा शेर पहा की अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर वंशातल्या दिव्याला थोडा उजेड दावा नंतरचा शेर पहा की नवथेच नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग पायामधील काटा डोळ्यात का सलावा यानंतरचा शेर पहा की या अंबरात येते ती चांदणी उशिरा काही तारका पहाटे पहाटे येतात या अंबरात येते ती चांदणी उशिरा झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा आणि शेवटचा शेर पहा की नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो आईस फार वाटे मी थोडका हसावा आईस फार वाटे मी थोडका हसावा
3: वा वा वा सुंदर बाळासाहेब आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा काय कल्पना आहे आत्म्यावर दावा ठोकण्याची कल्पना तुम्हाला सुचण्याचं काय कारण आहे का विशेष
4: शेवटी आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो आणि आत्मपरीक्षण देखील करत असतो आपण बाह्यविश्वासी मांडताना बाह्यविश्वातल्या गोष्टी तर आपण मांडतोच प्रश्नच नाही
3: बरोबर आहे आत्मपरीक्षण केल्याशिवाय आणि आत्मचिंतन केल्याशिवाय अशा पद्धतीच्या रचना या आपल्या लेखणीतून उतरणं तसं पाहायला गेलं तर कधी शक्य होऊ शकत नाही आपण आणखीन एक चांगली गजल सादर करावी
4: ठीक आहे त्याआधी एक मतला शेर घेतो संकल्पना जिन्याची मागास होत गेली संकल्पना जिन्याची मागास होत गेली नुसतीच माणसांची पैदास होत गेली
3: वा सुंदर
4: नुसतीच माणसांची पैदास होत गेली तोडून बंद सारे भुलला मऊपणावर तोडून बंद सारे भुलला मऊपणावर ती गाठ रेशमाची गळपास होत गेली आणि शेवटचा शेर की नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषयाची अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली तर आता एक गजल तुम्हाला आठवत असेल अखिल मराठवाड्यातील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ती गजल मी म्हटलेली तुमच्या समोर सादर करतो आता मतला असा आहे पहा की जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते कलियुग आले परवा कोणी म्हटले होते
3: वा वा वा
4: कलियुग आले परवा कोणी म्हटले होते नंतरचा शेर पहा की त्यांची आता इवली इवली घरटी झाली त्यांची आता इवली इवली घरटी झाली कोणे काळी गजबजलेले खटले होते कोणे काळी गजबजलेले खटले होते यानंतरचा शेर पहा की कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या अवकाळीचे वादळ तेथे झटले होते वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले जाहिराती न्याहाळून वय घटले होते नंतरचा शेर काय लोकांनाही स्थळकाळाची महती कळली लोकांनाही स्थळकाळाची महती कळली शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते युवराज हा शेर पहा की ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते.
3: वाह वाह.
4: आणि हा शेवटचा शेर पहा. सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही. सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही. सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते. कलियुग आले परवा कोणी मटले होते.
3: अतिशय मर्मर बोट ठेवणारी ही रचना तुमची. सत्याचे कोणा
4: केव्हा कोणा
3: पटले होते. वा वा सुंदरच. आणि कोणे काळी गजबजलेले खटले होते. बाळासाहेब हा शेर आणि तुमची ही जी ओळ आहे ना,
4: ही
3: खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ओळ आहे. कारण आज आपण जी समाज व्यवस्था पाहत चाललो, जे पूर्वीचे घर होते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामध्ये एकमेकाला लढा असायचा, प्रेम असायचं, जिव्हाळा असायचं. परंतु आज आपण ही ओळ लिहायची वेळ आली की कोणे काळी गजबजलेले खटले होते, म्हणजे आता त्या परिस्थितीपासून आपण दुरावत गेलो. कुठंतरी आता असं क्वचितच आपणाला अशी उदाहरणं पाहायला मिळतात.
4: आपल्यातल्या कवी मनाला ही गोष्ट खटकते वास्तविक
3: आणि त्याच्यावर बोट ठेवला. यालाच कवी आणि खास करून गझलकार या शब्दबद्ध करू शकतो. आणखीन एक आपण अशाच चांगली गजल सादर करावी.
4: त्याआधी एक मधला शेर घेतो. पाहून वासराला गाय व्हावे. पाहून वासराला गाय व्हावे. केव्हा तरी कुणाची माय व्हावे. सोडून मौन द्यावे कातळाने. सोडून मौन द्यावे कातळाने. रडणेच मोकलोनी धाय व्हावे. केव्हा तरी कुणाची माय व्हावे. आणि ह्या गजल पाहता गजलेचा मतला असा आहे की देणे बरेच मागे थकली जरी उधारी. देणे बरेच मागे थकली जरी उधारी. ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. देणे बरेच मागे थकली जरी उधारी. हे रोख ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. त्यांच्या मनात असते चोराच्या मनात. त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची. त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची. चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी. चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी. दडवून ठेवला तर बलवान रोग होतो. दडवून ठेव

0: लातर बलवान रोग होतो, जडली कधीच नाही मजला तशी बिमारी. त्यानंतरचा शेर पहा, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, ही मोजण्यात त्यांची गेली हयात सारी. त्यानंतरचा शेर पहा, की ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, माझ्याच या जीवाचा मी एक कारभारी. आणि हा शेवटचा शेर पहा, की घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, ही रोखटोक आहे माझी इमानदारी.
1: माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. बाळासाहेब या वाक्यावर काय बोलावं? म्हणजे असं वाटतं की हे प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे, कुठंतरी ही
0: निश्चित
1: आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे. बाळासाहेब आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात
0: हो,
1: आणि मग शासकीय सेवा करत असताना त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गजल सुचते कशी नेमकी?
0: खरं सांगायचं म्हणजे एक निसर्गदत्त गुण असतो हा. सुचतेच म्हणजे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे लिखाणाची, की ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस देखील कविता लिहायचो बरोबर, आणि त्यामुळं कुठंही असलो तरी आपला निसर्गदत्त गुण आपल्याला प्रवृत्त करत असतो. एखादी गोष्ट, आणि आपण तर संवेदनशील मनाचे असतो, एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आघात झाला की एखादा भिकारी जर दुखावला साधा तरी देखील, माझा अनुभव सांगतो तुम्हाला, की किती स्वाभिमानी असतो तो भिकारी. पहा, घेत नाही फेकलेला घासतो, घेत नाही फेकलेला घासतो, भूक त्याची खानदानी वाटते. त्याच्यामुळं सुचणं हे परिस्थितीजन्य आहे, की आपल्या जे काही भलेबुरे अनुभव होतात, आपण आपलाच विचार, कवी मनाचा माणूस हा स्वतःचा विचार कधीच करत नसतो, त्यापेक्षा जास्त जगाचा भोवताली पाहत असतो, आणि नॅचरली मग ते निसर्गतःच येत राहत.
1: मग आपण बोलल्याप्रमाणे कविता आणि गझल म्हणजे दोन ओळीची एक कविताच होऊ शकते. गझल गझल म्हटल्या ज्या दोन ओळीचा एक शेर असतो तो एक स्वतंत्रपणे कविता होऊ शकते. इतक्या ताकदीच्या कविताच म्हणा, पाच पाच कविता किमान एका एका गझलेमध्ये आपण सादर करतात. जन देखे रवी तो देखे कवी असलेल्या या ओळी ऐकून जाणवतं की जे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीची पोहोच ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी एका गझलकाराचं मन जाऊ शकतं, त्या ठिकाणी गझलकाराचा एक विचार जाऊ शकतो. अशा पद्धतीच्या खूप छान रचना आपण सादर करता. आणखीन एक रचना सुंदर अशी सादर करावी आपण.
0: फक्त फरक थोडा एवढाच आहे की शेर समजायला थोडं रसिक मन लागतं. आमच्यासारखंच म्हणजे एक दुःख सांगतो तुम्हाला आता योगायोगाने की शेर खूप चांगला असतो ॲक्च्युली खरं तर, परंतु समोरच्याला तो तितका पोचत नाही. हां, ती त्यांचीसुद्धा चूक नसते. कविता जशी आपण सहजपणे बोलतो आणि सहज समोर, इथं शेरमध्ये दोन ओळीचा अनुबंध आता हेच पहा, अनुभवच घ्या. एक भावा मुक्ततेचा सोहळा, मीच माझा आवळावा हा गळा. आता हा शेर पहा, ही मधाची चव तुरट का लागते, ही मधाची चव तुरट का लागते, की तिने नुकताच खाल्ला आवळा. परवाच किस डिका काहीतरी झाला. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, पाहत आहे दोन ओळीतला अनुबंध पहा. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, वाटला नाही तसा तो आंधळा. आणि सोबती आयुष्यभर बगळेच की, आता बगळे कोण आहेत तुम्ही लक्षात घ्या, सोबती आयुष्यभर बगळेच की. नंतर मग ती पंधर पक्ष पंधरवाडा येतो, कुठं श्राद्ध येतं. सोबती आयुष्यभर बगळेच की, शेवटी नाराज झाला कावळा. नाहीच शिवला अखेर. तर हे कसं आहे, हा फरक आहे थोडा, की थोडं जरा बौद्धिक ताण देणारी असते गझल, परंतु तेवढ्या शब्दात जर त्यांना समजलं तर त्याच्यासारखा आनंद नसतो. तर गझल घेतो, आणखी एक हलकी फुलकी घेतो. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, परवा कळून आले तोही अशात गेला, परवा कळून आले तोही अशात गेला, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, बेकार काळ वाया बघवट बशात गेला. नंतरचा शेर पहा की दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, आलाप घेतला तो गवई घशात गेला, आवा आलाप घेतला तो गवई घशात गेला. आणि हा शेवटचा शेर पहा की सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा,
1: क्या बात क्या बात,
0: सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला.
1: वा वा वा, छान बाळासाहेब, आपली एक एक रचना अशी कानामध्ये साठवून ठेवावी असं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब, मला एक आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की असा ऐकिवात आहे, बऱ्याच जण असं थट्टेमध्ये म्हणतात की कवी गझलकार जे असतात त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे बायका त्यांना खूप त्रास देतात, वेळ देत नाही, सारखं लिहितच बसते, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे?
0: पण आता आपण यासाठी थोडं गझलेच्या मुळाकडे गेलं पाहिजे की गझल कुठं कशी लिहिली गेली. की ज्यावेळेस इराणवर अरबी संस्कृती आली त्यावेळेस अरबांनी त्यांची भाषा वापरली अरबी, तिथली मूळची भाषा दुसरीच होती, पारसी होती, आणि पारसी आणि ह्याचं परत मिक्सचर होऊन ते गझल उर्दूमध्ये परत मग ते तिकडचे इकडे इंडियामध्ये आले. आणि त्यावेळी ते जे वातावरण होते त्यावेळेसच्या गझला वेगळ्याच होत्या, ती नकाब हटाव म्हणजे फक्त ते फक्त डोळे दिसले तेवढ्यावरच गझल असं, काही प्रेमावरच्या होत्या कुठं साखी वगैरे. परंतु जसजशी ही भारतात आली गझल आणि जसजशी ती रुळत गेली तसतसे सामाजिक त्याला जास्त पंख फुटले, सामाजिक आशयावरची गझल परत येऊ लागली, काही प्रेमावरची येऊ लागली. आणि असं काहीच नाही, कुठला कवी कवी जरी असला तरी तो त्याच्या भावना त्याच्या पद्धतीनेच मांडत असतो. घरचे प्रॉब्लेम वगैरे प्रत्येकाचेच असतात, वैयक्तिक प्रॉब्लेम असो सामाजिक प्रॉब्लेम असो कुठलीही समस्या असो, कवी आपल्या कवितेतून आपल्या गझलेतून गझलकार मांडणारच, कथेतून कथाकार मांडणार तर. त्यामुळं गझलकारावरच असं हे नको, एवढंच आहे की जास्त ठळकपणे जसं की हे यमक बसतं व्यवस्थित ते अपील होतं आपल्याला मनाला भावतं त्यामुळं जास्त उठावून दिसतं गझलेमध्ये असं होतं, त्यामुळं त्याचा परिणामकारकता त्याची जास्त असते, एवढाच फरक म्हणता येईल आपल्याला.
1: गझलेला असे वेगवेगळे आयाम प्राप्त
0: होते. आणि आता पहा म्हणजे एवढे वेगळे आयाम असतात. पहा आता एकच शेर तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून मी टाकला होता, ती पिवळी झाली होती मी भगवा झालो होतो, संपली. आणि मी खरंच सांगतो की म्हणजे बरेच जणांनी एक छोटी ही म्हणजे एक छोटी कादंबरी आहे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे दिले. एकाची प्रत्यक्ष भेट झाल्यावर म्हणजे बघा ना तिला हळद लागली आणि तुम्ही संन्यास घेतला. आता दुसरा आयाम मी त्यांना सांगितला की बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं, ती पिवळ्या रंगाच्या झेंड्याच्या पक्षात गेली होती आणि मी भगव्याच्या गेलो होतो. म्हणजे अर्थ काढायचे म्हटलं तर असे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात,
1: हेच तर वैशिष्ट्य आहे गझलेचं.
0: असे वेगवेगळे आयाम असतात आणि ते म्हणजे अनुभवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो. ॲक्च्युली
1: कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ आणि एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या अर्थाने ही खरी गझलेची ताकद आहे असं म्हणावं लागेल. तर अशाच एका वेगळ्या आयामाची एक शेवटची गझल बर आणखीन आपण एक सादर करावी.
0: चालतंय, त्याआधी एक परत मधला शेर घेतो कारण आल्यापासून सगळं तुम्ही थोडं रोमॅन्टिक बी झालं पाहिजे ना.
1: इर्षाद,
0: जरी स्वप्न होते खरे वाटते, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते.
1: वा वा वा वा, वाटणारच.
0: समोरून येता तिला पाहता, समोरून येता तिला पाहता, उगी का अरे बापरे वाटते. आणि हा शेर पहा की तिची आवळ्यांची खरेदी जरी, आता लहान लहान मुलांना सांगायची गरज नाही आवळ्यांचा का खातात. तिची आवळ्यांची खरेदी जरी हा जरी स्वप्न होते खरे वाटते तिला पाहिले की बरे वाटते. तिची आवळ्यांची खरेदी जरी मला दाविली गाजरे वाटते मला दाविली गाजरे वाटते. वेशीत स्वागताला राव नाही वेशीत स्वागताला राव नाही उरले आता तसे हे गाव नाही उरले आता तसे हे गाव नाही. दे कोठडी हवी तर काळ जाची दे कोठडी हवी तर काळ जाची मी प्रेमचोर आहे साव नाही मी प्रेमचोर आहे साव नाही. नंतरचा शेर पहा की गेला बुढा स्मशानी एकदाचा गेला बुढा स्मशानी एकदाचा आता घरात कावा काव नाही आता घरात कावा काव नाही. गेली सदूर माये का अशी तू गेली सदूर माये का अशी तू या लेकरास अजूनी नाव नाही या लेकरास अजूनी नाव नाही. आणि शेवटचा शेर पहा की समजू नका गड्यांनो हारलो मी समजू नका गड्यांनो हारलो मी मी मांडला पटावर डाव नाही मी मांडला पटावर डाव नाही.
1: सुंदर बाळासाहेब उरले कुठे आता ते गाव नाही चिंतन करण्यासारखा विचार करण्यासारखा शेर आणि प्रत्येक ओळ. कारण आता गाव खरं पाहायला गेलं तर पूर्वीसारखं गाव राहिलंच नाही
0: राहिलं नाही.
1: रेडिओ तेरणाच्या या व्यासपीठावर बाळासाहेब पाटील बाळपाटील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर ज्यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या त्याच्याबद्दल बाळपाटील रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले हार्दिक आभार
0: धन्यवाद.
1: गझल ही जी जादू आहे प्रत्येक दोन ओळीमध्ये जो अफाट असा अर्थ यामध्ये साठवलेला आहे आणि हा अर्थ आपण रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात. एका ठिकाणी असं म्हटलं जातं एक गझलकार म्हणतो की गीत गुंजारते जीवनाची गझल मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल भावनेला मुक्या बोलवेना जिथे नेमकी वेदना तीच वाचे गझल. इतर कुठल्याही काव्यप्रकारापेक्षा गझल ह्या काव्यप्रकार हा अत्यंत ताकदीचा काव्यप्रकार जो लोकांना अपील होतो ज्याच्यामध्ये गोडी ओढी ही प्रचंड अशी असते. आणि त्या रेडिओ तेरणाच्या साहित्य सहवास या सदरामधील आजचं पहिलं पुष्प गुंफणारे आपले बाळपाटील यांनी अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या. तुमचं बाळपाटील आभार आणि हा आजचा कार्यक्रम साहित्य सहवासचा संयोजक या नात्याने मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आताच आपण सुप्रसिद्ध गझलकार बाळपाटील यांना ऐकलत. साहित्य सहवासमध्ये ज्याप्रमाणे बाळपाटलांनी आज त्यांचं सादरीकरण केलं त्याच धर्तीवर आपण वेळोवेळी यापुढे देखील आपण भेटतच राहणार आहोत. आप सर्वांना वेगवेगळ्या साहित्यातील आयामांचा अनुभव आणि त्या साहित्य विश्वामध्ये घेऊन जाण्यासाठी मी सदैव आपल्यासोबत तत्पर असणार आहे. तोपर्यंत मी युवराज नळे आपला निरोप घेतो आणि आपण सर्वजण ऐकत रहा रेडिओ तेरणा.
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा संगीत आपल्या मनाचा संवाद गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग हृदयस्पर्शी गाणी मन स्पर्शून जाणारी गीत साद घालणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.